तर्क न चा प्रमिया चा केसवा बचौनी अये मैये एक आन जियो पिंदी उबकले संसारा प्रम प्रम आए तुमचे द्वारा तू कौन रे